आदेश है, अपेश है, भुजंग प्रया चंद अगाधे अबाधे आनंदी स्वरूपे नमो सर्वमानी समस्ती निदाने नमस्तुंग निरनाथे नमस्तुंग परमाते नमस्तुंग अगंजे नमस्तुंग अपंजे नमस्तुंग काले नमस्तुंग पाले नमो सर्वदेशे नमो सर्वपेशे नमो राज राजे नमो साज साजे नमो साहसाहे नमो माह माहे नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते नमो